श्रोते हो भक्तिधारा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत भगवान श्री सूर्यनारायण महाराजांना स्मरण करून. गंगाधर महांबरे यांची नितांत सुंदर अशी ही भोपाळी रामदास कामत यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलंय वीणा चिटको यांनी.

रसिक हो विकत घेतला श्याम, किती गोड आहे. रसिक हो कोणी त्याला श्याम म्हणतं तर कोणी विठ्ठल श्रीराम, तर कुणाच्या मनाचा तो चित्तचोर. तर असा वेड लावणारा कृष्ण, जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा कृष्ण, मनाला मोहून टाकणारा आणि वेड लावणारा. नितांत सुंदर असं हे आपण भक्तिगीत ऐकलं ग. दि माडगुळकर यांचं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आणि आता मात्र भक्तिधारा या कार्यक्रमात पारंपरिक असं भक्तिगीत ऐकणार आहोत. समूह स्वरातलं हे भक्तिगीत आहे खंडेराव महाराजांची आठवण करून देणारं, ऐकूया.

येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. रसिक हो, नितांत सुंदर, मनाला प्रसन्न करणारं असं हे भक्तिगीत होतं. खरं पारंपरिक असं हे भक्तिगीत होतं. आता

संवाद साधत आहे मी आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिके, यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग आठवा संवादक सुमती पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी, यात कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय या माहितीचा भाग चौथा, आणि याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत यामिनी भाकरे. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी, संवादक मेघा बुरकुले. 6:50 बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम, यात पर्यावरण जागृती या मालिकेचा भाग तिसरा, संवादक आहेत अलका चंद्रात्रे. आणि त्यानंतर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा, यात वैज्ञानिक कोडी भाग सातवा, आणि यात आपल्याशी संवाद साधतील तृप्ती बक्षी. या दोनही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू.

केली खोटी गोष्ट, ती तुझ्याकडे बघते. आता आपल्या आयुष्यातील हा प्रसंग आपणच आठवा, आणि आपल्या अशा एखाद्या मित्राने आपल्याला जी थाप मारली असेल की ती तुझ्याकडे बघते किंवा तो तुझ्याकडे बघतोय, आठवा असं कधी झालं आहे का? त्यानंतर बस कंडक्टरने सांगितलेली खोटी गोष्ट, मागची गाडी रिकामी आहे त्यात बसा. आपण भोळे भाबडे उतरून जातो आणि नंतर कळतं की थाप मारली आपल्याला. आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट, फक्त 10वीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा आहे. आणि ही मजा कधी येईल याची खरं तर वाटच बघत राहतो आपण. सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट म्हणजे अगदी की घर गाडी आपण आयुष्यात एकदाच घेतो, त्यामुळे पैशांचा विचार करू नको. पण तेव्हा पैशांचा विचार न करता घेतलेल्या गोष्टी मात्र नंतर खूपच विचार करायला लावतो. असो, नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट, अरे इथे पगार कमी आहे पण शिकायला मात्र खूप मिळतं. शिकतच राहतो पण पगार काहीही वाढत नाही. असो, मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट, अहो पोहे हे मुलीनेच बनवलेत. आता खरं सांगू का की मुलगी बघायला गेल्यावर किंवा मुलगा बघायला गेल्यावर काय काय थापा मारल्या जातात ना, ते खरं तर संसार जेव्हा सुरू होतो आणि काही वर्ष जातात तेव्हाच सगळ्या गोष्टी बाहेर पडतात, पण काहीही इलाज नसतो. असो, पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट, माझ्यासाठी सर्वजण विजेते आहेत. आणि तात्पुरतं मन राखण्यासाठी आपलं बाकी काय, पुन्हा उत्साह आणि स्वीकारशील असावं लागतं जे

उत्पादक, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि शेवटी विघटक अशा अनेक स्तरांमधून ऊर्जा पुढे जाते. मात्र प्रत्येक स्तरावर काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होत असल्याने अन्नसाखळीतील संतुलन अत्यंत महत्त्वाचे असते. अन्नसाखळी ही केवळ खाण्याची प्रक्रिया नाही, तर ती पर्यावरणातील संतुलन टिकवून ठेवणारी अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. जर एखाद्या सजीवाची संख्या खूप वाढली किंवा अचानक कमी झाली तर संपूर्ण पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर सापांची संख्या कमी झाली तर उंदरांची संख्या झपाट्याने वाढेल. उंदीर वाढले तर धान्याचे मोठे नुकसान होईल आणि त्यामुळे शेती आणि अन्न सुरक्षेवर परिणाम होईल. म्हणजेच निसर्गातील प्रत्येक जीव कितीही लहान असला तरी त्याची भूमिका महत्त्वाची असते. श्रोते हो, जंगलामध्येच नव्हे तर समुद्र, नद्या, तलाव आणि अगदी आपल्या शेतामध्ये सुद्धा अन्नसाखळी कार्यरत असते. समुद्रातील सूक्ष्म वनस्पतींवर छोटे मासे जगतात, त्यांच्यावर मोठे मासे आणि त्यांच्यावर

0: खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
1: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
0: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या लोकप्रिय विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या शरीरात सतत चालणारं एक अद्भुत यंत्र आहे. आपण झोपलो, खेळलो, धावलो किंवा अभ्यास केला तरी ते कधीही थांबत नाही. जन्मापासून अखेरपर्यंत अविरत काम करणाऱ्या या अवयवाबद्दल आजचं आपलं वैज्ञानिक कोडं आहे. चला तर मग कान देऊन ऐका आजचं रंजक कोडं. दिसायला आहे मी खूपच विचित्र, कप्पे आहेत माझ्या चारच मात्र. येईल मृत्यू जेव्हा मी करेल संप, बसविला जसा छातीत पंप. जोडल्या आहेत माझ्याशी धमण्यानी शिरा, दीर्घोद्योगी मी थोडी तरी काळजी करा. ओळखा पाहू मी आहे कोण. काय मग मित्रांनो, उत्तर ओळखलं का? होय, आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे हृदय, हार्ट. मित्रांनो, हृदय म्हणजे आपल्या शरीराचा अविरत चालणारा पंप.

0: मोर दिंडोरी रोड नाशिक।
1: श्रोते हो वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकला। या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे।
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर।
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा।
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक।
4: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
5: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
4: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
6: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
7: नाती जपण्या आयुष्यभराची
8: परंपरा ही अधिक मासाची।
7: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
8: अधिक मास होणार आता अधिक खास।
7: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
8: 50% भरघोस सूट।
7: आजच भेट द्या
8: विश्वास नाशिककरांचा।
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
5: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
5: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
6: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।

आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणेही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार

आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले.

जगभरात साजरा केला जातो. केवळ सख्खा भाऊ नव्हे तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भावाचं महत्व आणि त्याचं आपल्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान याची जाणीव या दिवसाच्या निमित्तानं करून दिली जाते. मंडळी, जादूच्या दुनियेतील एक अवलिया जागतिक कीर्तीचे जादूगार रघुवीर यांचा आज जन्मदिन आहे. 1924 साली आजच्याच दिवशी मुळशी धरणाजवळच्या कादव गावात जन्मलेले रघुवीर भोपळे हे महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते. जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ही एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपणे सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं. त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन.

0: काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेल्या असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
1: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
0: अगदी.
1: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून, त्यांनी स्वागत केलं.
0: स्वागत केलं
1: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले, तर ह्या
0: खंडावर विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद, म्हणजे अ ते ज्ञ

एकाच वेळेला प्रकाशित झालेले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या पाच खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या पाच खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं

तो अतुर निदांते एपस्टाइन जेकब म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. अतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाइन जेकब

पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती

0: आणि त्या एका अक्षरी असतात किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रोड नावानंच आपण घेतो किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रोड नावानं आपण घेत असतो.
1: सर मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी, म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं, त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे, त्यामुळे नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची

0: मंडळी, आत्ताच आपण सुमती पवार गीतगंगा या प्रायोजित कार्यक्रमात पायाला बांधली भिंगरी हे गीत ऐकलं. गीतकार होत्या सुमती पवार, संगीतकार संजय किल्लेदार, गायिका अपर्णा देशपांडे, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर, निवेदन आणि ध्वनिमुद्रण संजय किल्लेदार. मंडळी, याबरोबरच आजचा आपला सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम सुमती पवार गीतगंगा आपण आत्ताच ऐकला. आता प्रसारित करत आहो आणखी एक प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खर तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खर तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत.

नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर.

केंद्र आहे FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, सकाळचे 8:15 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीतधारा या कार्यक्रमाची. गीतधारा या कार्यक्रमात आमच्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत संजय चुरमुरे यांच्या रोमॅन्टिक अशा गाण्याने. लेस्ली लेविस यांच्या स्वरात हे गीत आहे, ज्याला संगीतबद्ध केलं आहे सतीश चंद्र मोरे यांनी, आणि ज्याने त्याने ह्या गाण्यातनं विचार करून आपल्या प्रेमाचा फील घ्यायचा आहे. ऐकूया.

104 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर श्रोते हो सकाळचे 8:15 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीतधारा या कार्यक्रमाची. गीतधारा या कार्यक्रमात आमच्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत संजय चुरमुरे यांच्या रोमॅन्टिक अशा गाण्याने. लेस्ली लेविस यांच्या स्वरात हे गीत आहे ज्याला संगीतबद्ध केलं आहे सतीश चंद्र मोरे यांनी आणि ज्याने त्यांनी ह्या गाण्यातनं विचार करून आपल्या प्रेमाचा फील घ्यायचा आहे. ऐकूया.

रसिक हो, प्रेमात ना फार काळ असा दुरावा ठेवू नये. मनामध्ये जर काही राग आला असेल किंवा काही गैरसमज असेल तर तो लगेचच दूर करावा. कारण की प्रेमात प्रेम जेवढा आनंद देतं तेवढंच प्रेमातला विरह हा अत्यंत त्रासदायक असतो. असो, गाण्यातनंही आपण हे सगळं अनुभवलंच असेल. संजय चुरमुरे यांचं हे गीत आपण ऐकलं. आता काही जाहिराती.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95.
1: रसिक हो, प्रेमात ना फार काळ असा दुरावा ठेवू नये. मनामध्ये जर काही राग आला असेल किंवा काही गैरसमज असेल तर तो लगेचच दूर करावा. कारण की प्रेमात प्रेम जेवढं आनंद देतं तेवढंच प्रेमातला विरह हा अत्यंत त्रासदायक असतो. असो, गाण्यातनंही आपण हे सगळं अनुभवलंच असेल. संजय चुरमुरे यांचं हे गीत आपण ऐकलं. आता काही जाहिराती.

परीक्षक फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95.

पण गीतांचा आनंद घेणार आहोत. आज संडे आहे, फन डे आहे, सो आज आनंदात दिवस घालवायचा आहे, आठवडाभरचा सगळा क्षीण घालवण्यासाठी. आणि नेक्स्ट म्हणजे कमिंग वीकला आपल्याला एनर्जी गेन करण्यासाठी छान छान गाणी ऐकूया, आणि त्याचबरोबर कुटुंबाला सुद्धा जरूर जरूर वेळ द्या, बाहेर फिरायला जा, मुलांबरोबर घरात मजा मस्ती करा, आणि त्याचबरोबर घरात आपल्या पार्टनरला अर्थातच बायकोला स्वयंपाकात मदत सुद्धा करा. हे सगळं केलं ना की आणि त्याचबरोबर म्हणजे एवढंच केलं तर नाही, आणि त्याचबरोबर जर आकाशवाणीची साथ असेल तर मग काय, आजचा संडे हा नक्कीच स्पेशल असेल. तर असाच संडे हा स्पेशल करूया, ऐकूया हे रोमॅन्टिक गाणं.

ऐका, गाववाल्यांनो केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा।

0: आरबीआई सांगते, जाणकार बना सतर्क रहा।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर। श्रोते हो, आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेत आहोत। तर चला आता आनंद घेऊया ऑनलाईन बिनलाईन या चित्रपटातील मंदार चोळकर यांच्या आणखी एका या रोमॅन्टिक गाण्याचा। सोनू निगम आणि प्रियंका बर्वे यांच्या युगल स्वरात हे गीत आहे, ज्याला संगीतबद्ध केलं आहे निलेश मोहरीर यांनी।

आहेत प्राध्यापिका रसिका सुर्वे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 26 मेला मंगळ

श्रोते हो, नीळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र हिरे यांचं हे गीत आपण ऐकलं. श्रेया घोषाल यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल गोगावले यांनी. आणि याचबरोबर आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. श्रोते हो, एक

0: कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com। आत्मा मालिक ये।
2: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
3: आपल्या दंडे सराफांचा
2: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी,
3: शिवाय मजुरीवर 25% सूट।
2: महोत्सव 15 जून पर्यंत।
3: दंडे गोल्ड अँड डायमंड्स,
2: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर।
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग

0: 1.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
1: आपल्या दंडे सराफांचा
0: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
1: शिवाय मजुरीवर 25% सूट
0: महोत्सव 15 जून पर्यंत
1: दंडे गोल्ड अँड डायमंड
0: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर

0: मालिकये।
1: अगैबग अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
2: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावा अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही।
2: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
4: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
5: बोला।
4: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
5: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
4: पण हे होईल कसं?
5: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
4: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
5: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
4: बस
5: बस
4: समजलं।
5: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
8: बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम टाउन, एडमिशन्स ओपन।

0: सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE, तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन।
1: अरे वाह, खूप दिवसांनी।
2: हो यार, अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये।
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत।
1: हे बघा, दोन पद्धती आहे। पहिली, अर्धी दाढी करून घ्या।
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने।
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं।
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
5: श्रोते हो, आणि याचबरोबर आपण गीतभारती या कार्यक्रमात आजच्या पुरतं इथेच थांबतोय। आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर।

अनिष्का आणि तन्मय गजबिये यांनी डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून ही आम्हाला आवड कळवली आहे. तसंच याच गाण्यासाठी बिलाईगड छत्तीसगडमधून रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन आणि डिम्पल देवांगन यांनी आम्हाला कळवलं आहे चित्रपट आंधळा मारतोय डोळा. या चित्रपटातील हिल पुरी हिला हे गाणं त्यांना ऐकायचंय. स्वर आहे जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया.

श्रोते हो, कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. सुरेश वाडकर आणि उत्तरा च्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर श्रोत्यांच्या आवडीची गाणी आम्ही खास आपल्याला आवडतं ऐकवतो आहोत. आपली आवड या गाण्यांच्या कार्यक्रमात. आता पुढचं जे गाणं आहे ते कळवलं आहे TD मल्होत्रा यांनी. रितिका मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंग ठाकूर, डॉक्टर असनदीप, अनिल शर्मा आणि हे सगळे आहे कालकासे. अजून काही जण आहे शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज. या सगळ्यांनी आपली आवड या कार्यक्रमात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील गाणं ऐकवावं असं सांगितलं आहे. तेव्हा ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गाणं.

0: मला उंचीच आता तेवढा वाटत नाही काही.
1: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केला आहे आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे तर ती सांगा थोडी किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत.
2: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत त्यामध्ये रायगड प्रतापगड आहे हरिहर आहे कलावंतीण आहे शिवनेरी आहे गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तर वाहिनी
1: बर
2: त्यानंतर ट्रेल आहेत ना देवकुंड धबधबा भंडारदरा या तर सरसगड आहे.
1: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो जातो म्हणजे

0: असतो अंधारामध्ये. पण वर्णनंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10,000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10,000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरुंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झालं माझं.
1: लोकांसाठी हे रोजच,
0: हा त्यांचं रोजच आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरंय. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला मार्ग काढत आपल्याला

0: लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले, त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहेत, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं

0: माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे. उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूज वर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतो. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गड किल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मैत्रिणींनो. अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
1: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
0: बर.
1: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते.
0: हा हा.
1: आपण

0: तुम्ही कितीही केल्यात तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
1: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
0: हो,
1: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
0: नक्की.
1: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपान करतो.
0: अगदी
1: असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
0: म्हणतात. बरोबर आहे.
1: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
0: अरे वा छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐक.

0: ते छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये, तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडासा आंबूस असा वास येतो माहिती तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, माहिती थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा, अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है,
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईंड तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा

0: मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि ह्या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच, आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची, आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा. होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी

मोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुसची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय

येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आकर्षण असते. भर समुद्रात उभ्या असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास भेट देणे ही पर्यटकांना

जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेटशी पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लास्गो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना

0: उषा विजय कुमार यांचं चित्रवीणा वादन आता आपण कर्नाटक संगीत कार्यक्रमाच्या अंतर्गत ऐकलं. त्यांनी आपण ऐकला तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2015

0: 25 26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
1: धन्यवाद.
0: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
1: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात 3rd क्रमांक प्राप्त होता.

0: वरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
1: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंग साठीचे कॅमेरे.
0: ओके. म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का?
1: बर. तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
0: ओके.
1: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात. पण त्या ठिकाणी तसं नव्हतं, कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं, कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
0: महाराष्ट्रात म्हणजे राज्यस्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
1: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते. त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक 2-3 वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
0: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
1: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
0: बरं.
1: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रती असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
0: ओके.
1: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत, त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
0: नक्कीच. खरंच खूप छान होतं, कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार. मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो,

0: संगठित रहो और संघर्ष करो। उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है। हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने। हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है। हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा। संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है। भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं। हम जैसे युवा यही देश का भविष्य है। यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो। बाबा साहब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है। उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं। आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को एनसीईआरटी की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है। अंत में मैं इतना ही कहना चाहूंगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
2: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता। कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती।
1: नक्कीच,
2: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते।
1: बरोबर,
2: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता। त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे। पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही। तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण, म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आत्ता मागे वळून बघताना असं कसं होतं?
2: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून। संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता। पण अचानक मी हार्मोनियम कडे वळलो, आई गाते, बाबा तबला वाजवता, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता। पण एक काय म्हणतात, कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत। तबल्याची आवड होतीच लहानपणापासून,
1: तबलाही तू शिकलेला आहेस?
2: हो, तबला बाबांकडे मी, त्या आवडच आहे तबल्याची। आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं, त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले।
1: अरे वा,
2: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लेहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं। मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली।
1: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे। अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
2: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे। पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय, हे मला आता
1: रिअलाइज
2: होतंय की मी एवढा लहान 8-9

0: वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय, तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले, त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते. हे आत्ताची सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय.
1: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनी तेवढा नक्कीच सपोर्ट केला, आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
0: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे, आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये, पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे, त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे, जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
1: करायला
0: नक्की आवडेल.
1: खूप छान. श्रीरंग, तू जसा आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली, तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती, आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं, आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्य प्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तालमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं, तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं, आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली, आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली, आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे, तर तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे,
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मध्ये मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो, आणि 2026 मध्ये मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग, की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो, त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहे आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण मी नंतर 2023-24 साली कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेन नाटक करायचं ठरवलं आहे, त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो, तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं, आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून

0: ती परत दिसणार नाहीये चित्रपटात. तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा. त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची. त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग. म्हणजे 14 एप्रिल असेल, त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास, सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्या शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडंसं रॅपिड फायर कडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: येस.
1: ओके. आवडता राग?
0: यमुनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मना तळमळशी.
1: खाद्य पदार्थ?
0: श्रीखंड.
1: आवडतं ठिकाण?
0: भरलेल्या सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेन.
1: अरे वा. आवडते वादक कलाकार?
0: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
1: आवडतं नाटक?
0: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्या संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
1: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
0: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
1: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला. मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला. हा एक मोठा क्षण होता. अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते. हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली. हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, News 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे. याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
1: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आईबाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट या हे एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया. आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत, ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचंय, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
0: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
1: नक्कीच आम्हाला ऐकायला.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध व्हायला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405373485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405373485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी काही संदेश.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: हमाजा धाकटा भाऊ आहे ना अतिशय खटाळा आहे कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल विचारलं तर म्हणतो दादा सगळी वरच्याची कृपा आहे सोलर पॅनल आहेत ना मी म्हटलं
1: ओहो हे भारी आहे रे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in सूर्यघर
2: सांगून सांगून थकलो
3: काय झालं
2: नवी किट बॅग पाहिजे
3: मग आधी कॅप्टनला सांग नाही ऐकलं तर मॅनेजरला
2: करेक्ट
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किट बॅग
4: आरबीआय सांगते
5: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य

आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 86,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात? काय झालं?
3: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: ताई हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
5: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
5: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
6: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
7: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना.
5: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यपर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानाची ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाज आहे तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जे मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहेत.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या याच्याने पाहतोय की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी,

0: त्याच्यानंतर वेल्थ फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे, कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाइन्स म्हणजे जनित्र वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भूऔष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे, या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने त्याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यात काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैव संपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढण्याची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का, भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत.
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं, त्याच्यामध्ये 120 देश देशाचे सदस्य आले होते.

0: आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होतंय. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरात मध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहेत. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल.
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या किनाऱ्याला आपण विंड मिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे आपल्याकडे हवा आहे आपल्याकडे पाणी आहे याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल.

0: शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय, कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार, थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय, तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल, आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता, आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
2: करोड़ों हिंदुस्तानियों की भावना को शब्दों में ढालते हुए ही तो बंकिम बाबू ने कहा था, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे वंदे मातरम.
3: विविध भारती पर आप सुन रहे हैं विशेष जयमाला सैनिकों की शौर्य गाथा. इस श्रृंखला में आज देश के दूसरे सबसे बड़े सैन्य सम्मान महावीर चक्र से सम्मानित कैप्टन नीके जाकू कैंगुरसे की शौर्य गाथा. अट्ठाईस जून 1999 सेहरा देने वाली ठंडी रात, चारों ओर अंधेरा, और ऐसे में कैप्टन नीके जाकू कैंगुरसे के नेतृत्व में जाबाज जिंदा दिल और मौत से लोहा लेने वाली घातक पलटन चढ़ रही थी सीधी चढ़ाई. इसी पल दुश्मनों को इनकी भनक लग गई और उन्होंने अपने हथियारों के मुंह खोल दिए. अंधाधुंध बरसती गोलियां, खड़ी चढ़ाई, ठंडी रात, लेकिन फिर भी दुश्मन के हमले से खुद को बचाते कैप्टन नीके जाकू कैंगुरसे और उनकी घातक पलटन ऊपर चढ़ना जारी रखी थी. मानो उन्हें किसी बात का डर ना हो, बस आंखों के सामने अपना लक्ष्य ही नजर आ रहा हो. सबसे आगे बढ़ते कैप्टन कैंगुरसे ने पहाड़ पर कील ठोक कर अपनी पलटन के लिए रस्सी बांधी और सभी के पहुंचने का इंतजार किया. जैसे ही पलटन ऊपर पहुंची, दुश्मन सेना ने उन पर हमला बोल दिया. न सिर्फ गोलियां बल्कि भारी मोर्टार और ग्रेनेड भी उनकी ओर फेंकने शुरू कर दिए. इसी बीच एक फूटते ग्रेनेड का छर्रा सीधे कैप्टन नीके जाकू कैंगुरसे के पेट में जा घुसा. वो घायल हो गए. दर्द ने उन्हें कुछ पल को रुकने पर मजबूर किया और उन्हें ये आभास हुआ कि उनकी पलटन के कई जवान अपनी शहादत दे चुके हैं. कैप्टन नीके जाकू कैंगुरसे ने खुद को मजबूत किया और एक बार फिर ऊपर चढ़ने की कोशिश की, लेकिन इस बार वो खाली हाथ नहीं बल्कि अपने हाथ में रॉकेट लॉन्चर लेकर बढ़ रहे थे.